काट काट माधव जिया, संत काट काट रहया समाहे, पूरण पूर रहो सर्व मह, जाल थाल रमैया आहे, गुण निदान नानक जस गावै, सतगुर भरम चुकायो, सर्व निवासी सदा आलेपा,